मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे कुम्नीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकुया पहिलं गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गैलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लेंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात इडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

या गीता सवें आइचिये कार्यक्रम संपयता मोकल्या कोंगणी नाद कार्यक्रमान मेळता। परत एक पटी देव बरे करूं। दळवरेक कोंगणी पदा कोंगणी नाद कार्यक्रम आयकून आसल्यात। आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM। हे जनमनाचे नाद तरंग।